0: सुसाइका दंपर आइकोपियंग मुझे नमस्कार फ्रेंकी फर्नांडिस मेलबर्न ऑस्ट्रेलिया से तुम कहीं यो गैल्लिया सुमनत लियो कहीं मौत वाचो गोंचो कोब्रो पविता आज जुनाची 100 तारीख शुरुआत खबर गैल्लिया सुमनत इनाफ इज इनाफ अनिक सुसुक नेजो हाची ऑनलाइन मीटिंग जाली हाचे कारण म्हणल्यार मार्च 30 तारखे गोवा स्टेट डिसाक पणजेच्या आझाद मैदानार जाहीर सभा जावची आसली ती गोय सरकारान परमिशन फाटी घेतले आणि ही मिटींग सुमार 40,000 मायज लोकांनी ऑनलाईन मिटींग हातून भाग घेतला. रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ अलाहाबाद हायकोर्ट जस्टिस फरदीन रिबेलो हो मुखेल स्पीकर म्हणून आसलो आणि ताणें गोय सरकाराचे खाते उदीक करून टाऊन आणि कंट्री प्लॅनिंग हातून भरपूर भ्रष्टाचार असा म्हणून आरोप केला.
1: आम्ही बरेला मुख्यमंत्री हे जे सरकारी मनीस असतात आणि टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग बोर्डाचे जे लोक असतात त्यांचे ॲक्शन घेऊचे म्हणून आजपासून आम्ही ऐकला मुख्यमंत्रीकडे किती झालं ते म्हणजे सगळे लोक एकटाय असतात. हे करप्शन जे चालू असा नी कॅनॉट बी डन विदाऊट हेल्प ऑफ ब्युरोक्रॅट्स. आणि देखून आम्ही हे 17-2 केसेस जे आज मुखार येल्यात आम्ही फाटी सरपणार. वी विल परसिस्ट, वी विल डू एव्हरीथिंग पॉसिबल टू सी दॅट इज करप्ट ब्युरोक्रॅट्स, करप्ट मेंबर्स इन द टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग बोर्ड आर फायनली प्रोसिक्युटेड. हो मुझो माय प्रॉमिस आमच्या गोंयच्या बाबांकडे आणि भयणी. हाफ वे ऑफ लाईफ इज अंडर थ्रेट बाय कझिनो ओनर्स आणि हो सरकार इज बेंट ऑन कन्वर्टिंग गोवा इन टू अ कझिनो कॅपिटल. आणि खंयच्याय प्रदेशात कझिनो नात गोयात कित्याक हो लहानसो गाव मांदवी मांदवी कझिनो वेसल असा. फ्रॉम फेब्रुवारी 2020 हे वेसल दर्याक वचपाक जाय आसले ते अजून मांदवी आसात. हेमकां सपोर्ट आनी तेंको कोण दिता हे आसात आमच्या अंडर अ होम मिनिस्टर. आमी दाखयले की अकॉर्डिंग टू लॉ तुमचो कायदो सेक्शन 13B तुमचे कॅबिनेट डिसिजन 2013 हे कझिनो भायर वचपाक जाय म्हणून. पूण आमचो सरकार विचार आसा दुसरेच. आम्ही कितले म्हणून सोचतले आणि हे वेळार हांव मागतां आमचे सगळे धार्मीक लोक जे आसात जावं ते क्रिस्तांव जावं ते हिंदू जावं ते मुसलमान जावं ते सीख वेळ आयला तुम्ही बी भायर सरपाक जाय उलोवपाक जाय. ही गोंयची अस्मिता ही गोंयची संस्कृती सांभाळपाक.
0: दुसरी खबर गोय प्रदेश काँग्रेस कमिटी हातून बदल झाला. काँग्रेस पक्षाचो मुखेली अमित पाटकर हाका आपल्या पदासून काढून आदलो गोवा प्रदेश हाचो मुखेली गिरीश चोडणकर हाका परत मुखेली म्हणून अपॉइंट केला. हाच्या उपरांत गिरीश चोडणकर हाणें पत्रकारांनी उलयताना हे सांगले.
2: आमचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, आमच्यो युपीएचे चेअरपर्सन सोनिया गांधीजी, लिडर ऑफ ओपोजिशन राहुल गांधीजी आणि वेणुगोपालजी, तसेच आमचे इन्चार्ज माणिकराव ठाकरेजी आणि को इन्चार्ज अंजली निंबाळकर या सगळ्यांक बरोबर आमचे सगळ्या कार्यकर्त्यांक आणि लोकांचे धन्यवाद म्हणता, देव बरे करू म्हणता. कारण जेव्हा हो एक काँग्रेस सदांच आवाज ऐकून डिसिजन घेता आणि त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह ठाकरेजी आणि अंजलीजी गेले 2 वर्सां गोयांक पावत असतात आणि सगळ्यांचे फीडबॅक घेऊन ते फीडबॅक जेव्हा ते दिल्ली पावतात आणि त्याच्या नंतर दिल्ली डिसिजन घेता. ह्या वेळार हांवे सगळ्यांचे देव बरें करू म्हणटा आणि खूप नम्रतायेन हांव गोवा प्रदेश काँग्रेस पार्टीचो अध्यक्ष म्हणून आयज हे पद हांव

नमस्कार, आज आम्ही हा व्हिडिओ हळदीपानात पातोळी खर्च पळवूया. पातोळी खर्चा काम कजाय सोय आणि गोड इक्वल क्वांटिटीत 5 ते 6 वेलची, 1 चमच तेल, 1 चमच तूप, 2 चमचे साखर, थोडेसे मीठ, 1 क्वाटी तांदळा पीठ, 2 होड चमचे मैदा पीठ आणि 20 ते 25 हळदी पाना क्लीन कन धुवून तॉक कटकन दवरिली. सगळ्यात पहिली वेलचेच पिटकन घेऊ का, त्याच्यानंतर पूर्ण रेडी कन घेऊया. गॅसावर एक कायलीत सोय गॉड आणि 1 चमच तूप घालचे आणि गॉड पातळ जातपर्यंत सगळे बरेकन मिक्स कन घेऊचे. गॉड पातळ झालं की वयल्यान वेलचे पीठ घालचं आणि गॅस बंद करचे. पूर्ण रेडी असा, हा सारण बी म्हणतात. नेक्स्ट

पातोळी पीठ रेडी करूया. एक वाटी तांदळा पीठ घेऊया आणि त्यातून 2 चमचे साखर घालूया. हातात एकदम थोडीशी मीठ घाल का आणि 1 चमचा तूप घाल का. हातान जराशी मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर उदक थोडथोडे घाल.